0: ଧୀରେ ବଢାଇଲେ ହେ ରାମ ରାମ ରାମ ଯେ ହରି ରାମ ଯେ ନବୀନ ସୁନ୍ଦର ରାମ।
1: अरे भाई चित्रपट नहीं दुर्योधन हस्त्र पक जरासंध तो मगधर चक्रवर्ती सी कहला पट आनी दुर्योधन चित्रपट देखुं भाई भावुच पुराणा लेखा रूप दे चौपदी रू
0: कौन
1: ए